देवुष्टि स्वदे ध्रुवे महारात्री महाविद्ये नारायणी नमस्तुते निधे सरस्वती वरे भूतिवभ्रमितामसि नियते त्वमसि देशे नारायणी नमस्तुते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते

शरीके देवी नारायणी नमस्तुते त्रिशूल चंद्राही धरे महावृषभ वाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमस्तुते मयूर कुक्कुट ब्रजे

श्रद्धे पुष्टि स्वधे ध्रुवे महारात्रि महाविद्ये नारायणी नमस्तुते निधे सरस्वती वरे भूतिवद्भ्रवितामसि नियते त्वमसि देशे नारायणी नमस्तुते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते।

वृद्धे पुष्टे स्वधे ध्रुवे महारात्रि महाविद्ये नारायणी नमस्तुते निधे सरस्वती वरे भूति बभ्रवितामसि नियते त्वमसि देशे नारायणी नमस्तुते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते।